ताली ताक धुमी ताक ताली ताक धुमी ताक झाला आमचं ताक धुकी ताक ताजी घेणे ताक नाक ताक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झम झाली ता झग झाली ता झन झाली कोकू झाली दाखवू झाली गेटे ताक झम झाली ता झग झाली ता झन झाली कोकू झाली दाखवू झाली गेटे झम झाली झग झाली ताक नाक ताक ताज झंड ताज झुम ताज झंड ताज झम झाली झग झाली झाले झाले कोकू ताज झंड ताज झुम ताज झंड ताक ताक झंग झंग झंग झंग कळ झंग झंग झंग झंग ताक झंग झंग झंग झंग